के धागे ते नक के धागे ते नक के धागे ना दे तक तेरे किट ता दे ते ना दे ता दे ते ना दे तक तेरे किट ता धागे धागे तिन ता धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागा ते ना दे ते ता दे ते ना दे धागे तक धा तू ना कर धागे तक धा तक तेरे किट धागे tak tak ka din na tak te ka din na kat te te na din na de de tak tak ka da tun na kat tak tak ka da tak tak ka da tak tak ka da tak tak ka da